0: उनका जन्म 4 मई 1986 को पुणे, महाराष्ट्र में हुआ है। वे एक भारतीय अभिनेत्री और नर्तकी हैं जो मुख्य रूप से मराठी फिल्मों, टेलीविजन और थिएटर में काम करती हैं। आइए सुनते हैं उनकी फिल्म का संवाद।
1: माझ्या लग्नाची बोलणी करायला लोक आले आहेत घरी, पण मी पळून आले। आता बाबा शोधत असतील मला। जिनावरून खाली उतरत होते ना, तेव्हा सुलभा काकीने पाहिलं। मोन्या दादा मागणं धावत होता, पण मी नाही सापडले त्याच्या हाताला। आता बाबांकडे जाऊन चुगली करत असेल।
2: दरवेळेला तू असंच करते ना, मला भीती वाटते गो।
1: द्यायचं काय त्याच्यात?
3: Listeners, today it's also Jackie Jackson's birthday of the Jackson 5, well, the eldest of the Jackson 5, the Jackson brothers. As a golden oldies, we are actually wishing him a happy birthday today. And he was inducted, let me tell you, into the Rock and Roll Hall of Fame in 1997. Let's listen to one of his very upbeat tracks by Jackson 5. Listen in.